0: ओम श्री गणेशाय नमः। रसिक श्रोत्यांनो, AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2। म्हणजे हो, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम प्रस्तुत होत आहे। याद्वारे आपल्याला या सणाबद्दल खूपशी माहिती मिळतील। तेव्हा म्हणजे हो, आस्वाद घेऊया।
1: मंडळी हो, तुम्हा सर्वांना माझा मानाप्रमाणे नमस्कार। मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मराठी भाषक संघ आणि मॉरिशस मराठी केंद्राच्या वतीने गणेश चतुर्थीच्या संदर्भात आयोजन करण्यात आलेल्या या खास कार्यक्रमात आपले स्वागत असो। आज मी गणेश उत्सवातून सामाजिक एकता या विषयावर बोलणार आहे। गणेश उत्सव म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर सुंदर गणेश मूर्ती, आरती, भजन, झाकरी, प्रसाद, सजावट आणि भक्तिमय वातावरण उभे राहते। परंतु गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तो माणसांना एकत्र आणणारा, आपापसातील भेद विसरायला लावणारा आणि समाजात बंधुभाव, सहकार्य व एकतेची भावना निर्माण करणारा उत्सव आहे। गणेशोत्सवाला सामाजिक एकतेचे व्यापक स्वरूप देण्याचे मोठे श्रेय लोकमान्य बाल गंगाधर तिलकांना जाते। ब्रिटिश राजवती काळात भारतीय समाज अनेक स्तरांमध्ये विभागलेला होता। लोकांना मोठ्या प्रमाणावर एकत्र येणेही सहज शक्य नव्हते। अशा परिस्थितीत लोकमान्य तिलकांना 1893 सालीत गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले। घराघरात होणारी गणेशाची पूजा समाजाच्या मध्यभागी आली। गणेश उत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्र येऊ लागले, विचारांची देवाणघेवाण करू लागली आणि समाज व राष्ट्रविषयी जागरूक होऊ लागले। त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ श्रद्धेचा उत्सव न राहता लोकजागृती आणि सामाजिक संघटनाचे प्रभावी माध्यम बनले। आज जरी तंत्रज्ञानामुळे जगजवळ आले आहे, तरीही माणसे मनाने एकमेकांपासून दूर जात आहेत। सोशल मीडियावर हजारो मित्र असले तरी प्रत्यक्ष जीवनात संवाद कमी होत आहे, मतभेद वाढत आहेत आणि अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे समाजात दुरावा निर्माण होत आहे। अशा परिस्थितीत गणेशोत्सवासारखे सामूहिक उत्सव आपल्याला पुन्हा एकदा एकमेकांसोबत बसायला, बोलायला, हसायला, काम करायला आणि आनंद वाटून घ्यायला शिकवतात। गणेशोत्सव आपल्याला सांगतो, एकत्र पूजा करा, एकत्र सेवा करा, एकत्र आनंद साजरा करा आणि एकत्र समाज धर्म

0: गणपतीच्या रूपातून सुद्धा आम्हाला एकतेचे संदेश मिळतो. त्यांचे मोठे कान सांगतात सर्वांचे ऐका, लहान डोळे सांगतात ध्येयावर लक्ष केंद्रित करा, मोठे मस्तक सांगते विशाल विचार करा, आणि त्यांचे मोठे उद्धार सांगते जीवनातील चांगले वाईट अनुभव स्वीकारायला शिका. जर आपण हे गुण आपल्या सामाजिक जीवनात स्वीकारले तर मतभेद असले तरी मतभेद होणार नाहीत. आपण एकमेकांचे विचार ऐकू, एकमेकांचा आदर करू आणि एकमेकांना सोबत घेऊन पुढे नाऊ. मंडळी हो, गणेश उत्सव 10 दिवस साजरा करून संपतो, पण त्यातून मिळणारा एकतेचा संदेश 10 दिवसांपुरता मर्यादित राहता कामा नये. गणपतीचे मूर्ती विसर्जित होते, पण बंधुभाव विसर्जित होऊ नये. मंडप उतरवला जातो, पण माणसा माणसांमधील नाते तुटू नये. आरतीचे स्वर थांबतात, पण समाज सेवेची भावना थांबू नये. आपण बाप्पाला निरोप देताना म्हणतो, गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या. पण बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा बोलावना बरोबरच त्यांनी दिलेले एकता, प्रेम, सेवा, सहकार्य आणि बंधुभावाचे शिकवण आपण वर्षभर जपली पाहिजे. चला तर मग या गणेशोत्सवात आपण सर्वजण एक संकल्प करूया, भेदभावापेक्षा बंधुभाव मोठा मनायू, मतभेदांपेक्षा संवादाला महत्त्व देऊया. स्वतः पुरते न जगता समाजासाठीही जगूया आणि गणेशोत्सवातून सामाजिक एकतेचा दीप सदैव प्रज्वलित ठेवूया. शेवटी पुवदेच म्हणेन, जिथे एकता तिथे शक्ती, जिथे सहकार्य तिथे प्रगती, आणि जिथे बाप्पाचे आशीर्वाद तिथे प्रेम, सद्भावना आणि समृद्धी. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. धन्यवाद आणि नमस्कार.
1: रसिक श्रोत्यांनो, काही क्षणातच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम संपत येत आहे. तेव्हा मंडळी हो, आमची पुढची भेट होईपर्यंत शुभ दिवस आणि नमस्कार.

रसिक मंडळी हो नमस्कार. AM2 वर आपले सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2. रसिक मंडळी हो कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत झाकरी गाणं आणि कार्यक्रमामध्ये सुद्धा पूर्ण झाकरीमय असणार आहे, कारण काही दिवसात बाप्पाचं आगमन असणार आहे. तेव्हा गीता सकू यांचेच मधुर आवाजात ऐकूया गीत गाणाऱ्या या आल्बममधलं गाणं आहे, आस्वाद घेऊया दिसला ग बाई ह चांदोबा.

रसिक मुली हो, झाकरीच्या नादात या कार्यक्रमाची सांगता होणार आहेत. गीत गणराया या अल्बम मधलं गाणं आहे कवीराज रामा यांची समुद्र आवाजात. ऐकूया देव तू गणेशा आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.